रहा ची जान तो मैं तिल कहते ना पगा एकते मति तई तिल वशना नायो ची जान तो मैं तिल कहते ना पगा एकते कपे सने ई मैं दई नॉट अगेन के गुरे फ्रांसिस नॉट अगेन के गुरे फ्रांको एरा मति तई तिल जी तते कहते ना पगा एकते ने फ्रांको कांग्रेचुलेशन का तू या टेलीविजन आगो का तिले के टिकट आगेंगे हमें चाहिए का सानियों जी इनके नीले नाना के ले जी ता तिल टिकट है इमेजिन फ्रांस से को का कोनम ची टिकट नो गि चो टिकट नंबर 1 यानी का तिले आगे यानी का तिल आगेंगे आगो का तिले 23 शिलिंग्स नो तो का मुने मेचिन गे ले जी तिल टिकट आगेंगे इरो इलेगे चप चबी तो गे ले नि सेची इ सेकिनी इमेजिन मा बेने गि कुरे फ्रांस से का तिल टिकट कि चो आगेंगे आगे ले ची कांग्रेचुलेशन Kole jita ga cham nyode on gitile ticket agenge ale jita itiare itil ticket konyil agenge agele chin congratulation pass goro jita no tagne tile ticket agenge agone magigetin magisekinita ticket no tag akuna kurudia itile gitio agenge matile jita gitini ileo magile chan congratulation na saki amechi jita ne tile ticket kitio one touch Ango denyo ruponas, kumeke tiye. Ngomenyo ruponas, kumati sekche. Yanke kastika negitile savarit agenge. Iro ilage chap chapito. Ameche kebe tukul savarit agenge. Ameche ichil jita star. Ameche chita notage nechile star. Chita notage nechile star. Star. Ameche chita notage nechile gitiongon star. 274 ashe. Amechi chita no tege ne chile ki tiongon star 274 ashe. Mite yu tiget nege itile ki tiyo savarit agenge. Nema gise chin. Hi akuna kurudia. Tiget nege itile ki tiyo savarit agenge. Matige ti jita. Itile ki tiyo one touch. Amechi ke bag pigo. Amechi ke bag pigi chota ke che mi chonjo eh. En tiget nege itile savarit agenge. Mamma una lechin anno. Ago his aid mwisho is. Ngap ticket negitile kwa genge amechi chita non tom gai ge lane congratulation chita non tom gai itile ticket chita naga itile ticket rani agi nyoru ponase chita naga itile ticket rani amai nyoru ponase tagi tiyo chita na matile ticket ni kuna ngi ge le chin congratulation amechi ke betugul savarit agenge ago ticket ni getile gitio one touch kule chita chao kine bage aya chile bag star 274 ashe Amechi konyo chitukul matkule chichieni itakain. Amechi konyo chitukul matile chichita. Amechi ichil star 274. Agi itila anyuanta jany. Amechi ichil star 274 ashe. Kako chitukul yotake? Ichile gitiongon star 274 ashe. Agi itil ticket nemite number 3. Inge til chitukul ticket nemite number 3 agi tile gitio savarit agenge magise kine ticket nige tile notage nemite number 3 agi tile gitio savarit agenge akuna kurudia magise kin ticket ni chil gitio ngon star 274 ashe agi til ticket nemite number 3 notage nebo simendi chebo silingi shege chotage 50,000 Simendi chota ke jiba silingi shege chota ke 50,000 Ago ticket ni getile gitio savarit agenge Magise kine Chile ba gitio ngoni star 274 ashe Agi til ticket no gitio one touch Gorochi itane tile ticket no tege ne mite number 1 number 3 Agi lechi congratulation Magise kin ana magige tin getile ticket no Itile gitio gonyil agenge Chile ba gitio ngoni star Ichile gitio ngoni star 274 ashe Agi til ticket no tege ne mite number 3 Agi lechi ni congratulation Ichile gitio ngoni star 274 ashe Agi til ticket no tege ne mite number 3 Agi lechi ni congratulation Ago ingune Mami chini kwa agi lechi congratulation Ago agere bika Irao chicho antuma itil ticket Tila gengo Nito gitile gitio one touch Ticket ni getile gitio savarit agenge Magise kine Itile gitio kwa nyil agenge Chile ba gitio ngoni star
274 Ashe. Agi til ticket not again meete number 3 not again about Simendi. Simendi chiba silingi shiki chotage 50,000. Agoka gigo ni chanis kitioge lechin til ticket kitioge nyil agenge. Ichile kitiongo ni star 274 Ashe. Agi til ticket not again meete number 3. Agoma gigetin itile kitio savarit agenge. Itile kitio one taje kerege nginyoru bonus anangu mainyoru mamite gise chike til ticket no. Chile ba kitiongo ni star 274 Ashe. Agi til ticket not again meete number 3. Ichile kitiongo ni star 27 aya. Matita itil namjiyota. Namjiyota ke matita itil. Namjiyota ke ne kapisa ne.